नानक प्रियो प्रियो चवे बबीहा कोकिल शब्द सुहावे कोकिल शब्द सुहावे

केते वावणहारे केते राग परिसं कही अन्न केते गावणहारे गावे तोन पौन पाणी बसंतर गावे राजा धर्म द्वारे गावे चेत गोबद लिख जाने लिख लिख धर्म विचारे गावे ईश्वर ब्रह्मा देवी सोहन सदा सवारे।

नमास्तंग गंजे नमास्तंग पंजे नमास्तंग उदारे नमास्तंग पारे नमास्तंग सुख नमास्तंग नेक नमास्तंग भूते नमास्तंग झूपे नमास्तंग नर कर्मे नमास्तंग नर परमे नमास्तंग नर देशे नमास्तंग नर पेशे नमास्तंग नर नामे नमास्तंग नर कामे नमास्तंग नर ताते नमास्तंग नर खाते नमास्तंग नर खाते